हुते नमास्तं अपुहुते नमास्तं अलोके नमास्तं अशोके नमास्तं निर्दापे नमास्तं थापे नमास्तं तिन्माने नमास्तं दाने नमास्तं गाहे नमास्तं बाहे नमास्तं त्रिभर्गे नमास्तं सर्गे नमास्तं प्रभोगे नमास्तं सोजोगे

प्रयात छंद नमो सर्व माने सुमहति निदाने नमो देव देवे अपेखी अपेवे नमो काल काले नमो सर्व पाले नमो सर्व गौणे नमो सर्व पहुणे।